बसंत स्वर्ग लोक है जितके पृथ्वी नौ खंडने बिसरंत हर गोपाल नानके ते प्राणी उदयान भरमणे कौश

नमो सर्वगावणे नमो सर्वभावणे नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे नमो कालकाले नमो सर्वदया नमस्तास दयाले नमस्तंग भरणे नमस्तंग मरणे नमस्तंग जरारंग नमस्तंग करतारंग नमो सर्वतंदे नमो स्थावंदे नमस्तंग नरसाके नमस्तंग नरभाके नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे नमस्तंग अनंते नमस्तंग महांते नमस्तास दरागे नमस्तंग सुहागे।